कथना कथिन आवै तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देता दे लै दे थक पाही, जुगा जुगंतर खाही खाही, हुक्मी हुक्म चलाए राहु, नानक विकसै वे परवाहु, साचा साहिब साच नाए, पाख्या पाउ अपारु, आखह मंगह दे दे, दात करे दातारु, फेर के अगै रखिए।

निरंजन होए, जे को मन जाने मन कोए, मन्ने मार्ग ठाक न पाए, मन्ने पथ्यों पर घट जाए, मन्ने मग न चले पंथ, मन्ने धर्म सेती संबंध, ऐसा नाम निरंजन हुए, जे को मन जाने मन कोए, मन्ने पावे मुख द्वार, मन्ने परवार ऐसा धार, मन्ने तरे तारे गुरु सिख, मन्ने नानक पवे न पिख, ऐसा नाम निरंजन हुए, जे को मन जाने मन कोए, पंच प्रवान पंच प्रदान, पंची पाव है दर गहमान, पंची सोह है दर राजान, पंचा का गुरेक त्यान, जे को कह करे विचार, करते कह करने नाही सुमार, तौल धर्म दया का पूत, संतोख ताप रखिया जिन सूत, जिको बुझै हुए सचियार, तवलै उपर किता पार, धरती होर परै होर होर, तिस्ते पार तलै कवन जोर, जी जात रंगा के नाव, सबना लिखिया बड़ी कला, मेहो लिखा लिख जाने कोए, लिखा लिखिया किता होए, किता तान सवाल हो रूप, किती दात जाने कौन कूत, किता पसाओ एको कवाओ, तिस्ते होए लख दरियाओ, कुदरत कवन का विचार, वारिया ना जावा एक वार, जो तुद पावै साई भली कार, तू सदा सलामत निरंकार, असंख जप असंख पाओ, असंख पूजा असंख तपताओ, संख ग्रंथ मुख वेद पाठ, असंख जोग मन रह उदास, असंख भगत गुण ज्ञान विचार, असंख सती असंख दातार, असंख सूरमो पक्षार, असंख मोन लिवलाए तार, कुदरत कवन कहा विचार, वारिया न जावा एक वार, जो तुत पावै साई भली कार, तू सदा सलामत निरंकार, असंख मूर्ख अंध घोर, असंख चोर हराम खोर, असंख अमर कर जाहे जोर, असंख गलवड हत्या कमाहे, असंख पापी पाप कर जाहे, असंख कूड़े आर कूड़े फिराहे, असंख मलेश मल पक पाहे, असंख निंदक सिर कर है पार, नानक नीच कह विचार, वारिया ना जावा एक वार, जो तुद पावै साई भली कार, तू सदा सलामत निरंकार, असंख नाव असंख थाव, गम गम असंख लो असंख है, सिर पार हो अखरी नाम अखरी शालाह, अखरी ज्ञान गीत गुण गाहा, अखरी लिखण बोलन बाण, अखरा सिर संजोग वखाण, जिने लिखे ते सिर नाहे, जि फरमाए तिव ते पाहे, जीता कीता तेता नाओ, विण नावै नाही को थाओ, कुदरत कवन कहा विचार, वारिया न जावा एक वार, जो तुद पावै साई भली कार, तू सदा सलामत निरंकार, भरियै हथ पैर तन देहे, पानी धोतै उतर सखेहे, बूत फलीती कपड़ होए, ते साबून लइयै ओ धोए, भरियै मत पापा कै संग, ओ धोपै नावै कै रंग, पुन्नी पापी आखण नाहे, कर कर करना लिख लै जाहो, आपे बीज आपे ही खाहो, नानक हुक्मे आवो जाहो, तीर्थ तप दया दत्त दान, जे को पावै तिलका मान, सुनिया मनिया मन कीता पाऊ, अंतरगा तीर्थ मल नाऊ, सब गुण तेरे मैं नाही कोए, विन गुण कीते भगत ना हुए, स्वस्थ आत बाणी बरमाओ, सत सुहान सदा मन चाओ, कवन सुवेला वक्त कवन, कवन तित कवन वार, कवन से रुती माहु कवन, जित हुआ आकार, वेल न पाइया पंडती, जे हुए लेख पुराण, वक्त न पायो का दिया, जे लिखण लेख पुराण, चितवार न जोगी जाने, रुत माहु न कोई, जा करता सिर ठीको साजे आपे जाने सोई, किव करे आखा किव सालाही, क्यों वरनी किव जाना, नानक आखन सबको आखै, एक दू एक सियाना, वड्डा साहिब वड्डी नाई, कीता जाका हुवै
ਨਾਨਕ ਜੀ ਕੂ ਆਪੋ ਜਾਣੈ ਅੱਗੇ ਗਿਆ ਨ ਸੂਹੈ ਪਾਤਾਲ ਨ ਪਾਤਾ ਲਖ ਆਗਾਸ ਆਗਾਸ ਓੜ ਕੋੜ ਕਪਾਲ ਥੱਕੇ ਵੇਦ ਕਹਿ ਨਿਕ ਵਾਤ ਸਹਿ ਸਟਾਰ ਕਹਿਣ ਕਤੇਬਾ ਅਸਲੂ ਇਕ ਧਾਤ ਲਿਖਾ ਹੋਏ ਤਾਂ ਲਿਖੀਐ ਲਿਖੇ ਹੋਏ ਵਿਨਾਸ਼ ਨਾਨਕ ਵੱਡਾ ਆਖੀਐ ਆਪੇ ਜਾਣੈ ਆਪ ਸਾਲਾ ਹੀ ਸਾਲਾ ਹੇਤੀ ਸੁਰਤ ਨਾ ਪਾਈਆ ਨਦੀਆਂ ਅਤੈ ਵਾਹ ਪਵੈ ਸਮੁੰਦ ਨਾ ਜਾਣੀਐ ਸਮੁੰਦ ਸਾਹ ਸੁਲਤਾਨ ਗਿਰਹਾ ਸੇਤੀ ਮਾਲ ਧਨ ਕੀੜੀ ਤੁਲਨਾ ਹੋਵਨੀ ਜੇ ਤਿਸ ਮਨੋ ਨਾ ਵਿਸਰੈ ਅੰਤ ਨ ਸਿਫਤੀ ਕਹਿ ਨ ਅੰਤ ਅੰਤ ਨ ਕਰਨੈ ਦੇ ਨ ਅੰਤ ਅੰਤ ਨ ਵੇਖਣ ਸੁਣਨ ਨ ਅੰਤ ਅੰਤ ਨ ਜਾਪੈ ਕਿਆ ਮਨਮੰਤ ਅੰਤ ਨ ਜਾਪੈ ਕੀਤਾ ਆਕਾਰ ਅੰਤ ਨ ਜਾਪੈ ਪਾਰਾਵਾਰ ਅੰਤ ਕਾਰਨ ਕੀਤੇ ਬਿਲ ਲਾਹੇ ਤਾਂ ਕਿ ਅੰਤ ਨ ਪਾਏ ਜਾਹੇ ਇਹੋ ਅੰਤ ਨ ਜਾਣੈ ਕੋਏ ਬਹੁਤਾ ਕਹੀਐ ਬਹੁਤਾ ਹੋਏ ਵੱਡਾ ਸਾਹਿਬ ਉੱਚਾ ਥਾਉ ਉੱਚੇ ਉੱਪਰ ਉੱਚਾ ਨਾ ਹੋਵੇ ਵੜੂਚਾ ਹੋਵੇ ਕੋਏ ਤਿਸ ਉੱਚੇ ਕੋ ਜਾਣੈ ਸੋਏ ਜੇ ਵੜਾਪ ਜਾਣੈ ਆਪ ਆਪ ਨਾਨਕ ਨਦਰੀ ਕਰਮੀ ਦਾਤ ਬਹੁਤਾ ਕਰਮ ਲਿਖਿਆ ਨਾ ਜਾਏ ਵੱਡਾ ਦਾਤਾ ਤਿਲ ਨਾ ਤੁਮਾਏ ਕੀਤੇ ਮੰਗ ਹੈ ਜੋਧ ਅਪਾਰ ਕੀਤਿਆਂ ਗਣਤ ਨਹੀਂ ਵਿਚਾਰ ਕੀਤੇ ਖਪ ਟੁੱਟੈ ਬੇਕਾਰ ਕੀਤੇ ਲੈ ਲੈ ਮੁੱਕਰ ਪਾਏ ਕੀਤੇ ਮੂਰਖ ਕਾਹੀ ਕਾਹੇ ਕੀਤੇ ਆਦੂ ਭੁੱਖ ਸਦ ਮਾਰ ਇਹ ਪੇਦਾ ਤੇਰੀ ਦਾ ਤਾਰ ਬੰਦ ਖਲਾਸੀ ਭਾਣੈ ਹੋਏ ਹੋ ਰਾਖ ਨ ਸਕੈ ਕੋਏ ਜੇ ਕੋ ਖਾਏ ਕੇ ਆਖਣ ਪਾਏ ਉਹ ਜਾਣੈ ਜਿਤਿਆ ਮੁਹਿ ਖਾਏ ਆਪੇ ਜਾਣੈ ਆਪੇ ਦੇ ਆਖੈ ਸੇ ਭੇ ਕੇ ਜਿਸ ਨੂੰ ਬਖਸ਼ੇ ਸਿਵ ਸਾਲਾ ਨਾਨਕ ਪਾਤਸ਼ਾਹੀ ਪਾਤਸ਼ਾਹੂ ਅਮੁੱਲ ਗੁਣ ਅਮੁੱਲ ਵਾਪਾਰ ਅਮੁੱਲ ਵਾਪਾਰੀ ਅਮੁੱਲ ਭੰਡਾਰ ਅਮੁੱਲਾ ਵਹਿ ਅਮੁੱਲ ਲੈ ਜਾਹੀ ਅਮੁੱਲ ਭਾਈ ਅਮੁੱਲਾ ਸੁਮਾਹੀ ਅਮੁੱਲ ਧਰਮ ਅਮੁੱਲ ਦੀਵਾਨ ਅਮੁੱਲ ਤੁਲ ਅਮੁੱਲ ਪ੍ਰਵਾਨ ਅਮੁੱਲ ਬਖਸ਼ੀਸ ਅਮੁੱਲ ਨਿਸ਼ਾਨ ਅਮੁੱਲ ਕਰਮ ਅਮੁੱਲ ਫੁਰਮਾਨ ਅਮੁੱਲੋ ਮੁੱਲ ਆਖਿਆ ਨਾ ਜਾਏ ਆਖ ਆਖ ਰਹੇ ਲਿਵਲਾਏ ਆਖ ਵੇਦ ਪਾਠ ਪੁਰਾਣ ਆਖ ਹੈ ਪੜੇ ਕਰਹਿ ਵਖਿਆਨ ਆਖ ਹੈ ਬਰਮੇ ਆਖ ਹੈ ਇੰਦ ਆਖ ਹੈ ਗੋਪੀ ਤੈ ਗੋਵਿੰਦ ਆਖ ਹੈ ਈਸ਼ਵਰ ਆਖ ਹੈ ਸਿੱਧ ਆਖ ਹੈ ਕੀਤੇ ਕੀਤੇ ਬੁੱਧ ਆਖ ਹੈ ਦਾਨਵ ਆਖ ਹੈ ਦੇਵ ਆਖ ਹੈ ਸੁਰ ਆਖ ਹੈ ਸੁਰ ਨਰ ਮੁਨ ਜਨ ਸੇਵ ਕੀਤੇ ਆਖੇ ਆਖਣ ਪਾਹੇ ਕੀਤੇ ਕਹਿ ਕਹਿ ਉੱਠ ਉੱਠ ਜਾਹੇ ਤੇ ਕੀਤੇ ਹੋਰ ਕਰੇ

जाय। नमस्तंग गंजे, नमस्तंग पंजे, नमस्तंग अनामे, नमस्तंग अठामे, नमस्तंग अकर्मंग, नमस्तंग अतर्मंग, नमस्तंग नामंग, नमस्तंग तामंग, नमस्तंग अजीते, नमस्तंग अपीते, नमस्तंग अबाहे, नमस्तंग अटाहे, नमस्तंग नीले, नमस्तंग नादे, नमस्तंग छेदे, नमस्तंग अगादे, नमस्तंग गंजे, नमस्तंग पंजे, नमस्तंग उदारे, नमस्तंग अपारे, नमस्तंग सुविक, नमस्तंग अनिक, नमस्तंग भूते, नमस्तंग जूपे, नमस्तंग निर्कर्मे, नमस्तंग निर्परमे, नमस्तंग निर्देशे, नमस्तंग निरपेशे, नमस्तंग निर्नामे, नमस्तंग निर्कामे, नमस्तंग निर्धाते, नमस्तंग निर्गाते, नमस्तंग निर्दूते, नमस्तंग भूते, नमस्तंग लोके, नमस्तंग शोके, नमस्तंग निर्तापे, नमस्तंग अतापे, नमस्तंग त्रिमाने, नमस्तंग निदाने, नमस्तंग गाहे, नमस्तंग अबाहे, नमस्तंग त्रिवर्गे, नमस्तंग सर्गे, नमस्तंग प्रभोगे, नमस्तंग सजोगे, नमस्तंग रंगे, नमस्तंग पंगे, नमस्तंग गम्मे, नमस्तस्त रम्मे, नमस्तंग जलाश्रे, नमस्तंग निराश्रे, नमस्तंग अजाते, नमस्तंग अपाते, नमस्तंग अमजबे, नमस्तस्तजबे, अदेशंग अदेशे, नमस्तंग पेशे, नमस्तंग निर्तामे, नमस्तंग निर्वामे, नमो सर्वकाले, नमो सर्वदयाले, नमो सर्वरूपे, नमो सर्वकूपे, नमो सर्वखापे, नमो सर्वथापे, नमो सर्वकाले, नमो सर्वपाले, नमस्तस्तदेव, नमस्तंग अपेव, नमस्तंग जनमे, नमस्तंग शुभनमे, नमो सर्वगौणे, नमो सर्वपौणे,

प्राचत संत संग विनाश, ज्यो साबुन कापर उजल होत, नाम जपत सब भ्रम भौ खोत, ज्यो चकवी